0: Tërëj ma shemi zi, darë të uje një që për të shaparëshit e të shaj u kësitit.
1: Gjanatishe të rëkëna për shaparëke hëme ishma washing powder u kësitit.
2: Ishma washing powder?
0: Mërëj mi zi, mëhë kurta national o multinational cup-naval washing powder vërivi. Kur shë aksar gilar të kishë dhe sërëngë sërë për uvrej.
1: Bilkul të rëkëna, dhe gileve har vahtë muta haan kur shë këndale. Ho që kalana me kurta ishma washing powder vërdal shë rikëdhe di, o shtun kur vëla në kvashul di.
0: अच्छा है मिस जी ब्याह कुर्ता जहर सर अबरो उदार तो ये या के पर इश्मा वॉशिंग पाउडर से सदा से खास खासियत थी
1: तारे काना इश्मा वॉशिंग पाउडर खास खासियत दागा दी जे कपड़े सा पयुक्षले को जोर ना जोर दाग पर गारंटी सर खत्म करी जाखर सजूत की ओ दनूर सरफे पर इस्बात इश्मा वॉशिंग पाउडर काम इस्तेमाल जी ओ बला खबर दा कपड़े सा पई पवात लोसीना न खर पवी
0: शाम इस जी के दम रक्षले रिजल्ट ये दाई दार तो ये दव मत चेरता मिला वीजी
1: तारे काना दाव तो दप बने गोलशे अंदरून लकी गेट जानसेबे गाले पर शेयर मार्केट से देशवा मेन डिस्ट्रीब्यूटर हाफिज़ ज़हीर साहब सर उधर से मिला विजी।